सुग्रीवा हे साहस असले, भूपती सतुज मुळी न शोभले। रणनीती निपुण रामचंद्रानी किष्किंधापती सुग्रीवाची अशी कान उघाडणी केली। ते सर्वजण पर्वत शिखरावरून खाली उतरले। स्वरशास्त्राच्या अनुरोधानं योग्य समय पाहून त्यांनी युद्धाला प्रारंभ करण्याची आज्ञा दिली। भरती येत असलेल्या सागराप्रमाणे गर्जना करीत वानरसेना लंकेकडे झेपावू लागली। त्या प्रचंड ध्वनीच्या योगानं कोट पर्वत वेशी वन यासह सारी लंका हादरू लागली। आता युद्धाला तोंड फुटणार एवढ्यात राजधर्माचं स्मरण येऊन श्रीराम अंगदाला म्हणाले, जा झणिजा रावणास सांग अंगदा, जा झणिजा रावणास सांग अंगदा, शेवटचा करी विचार फिरून एकदा। नगर द्वारी राम उभा सिंधु लंघुनी, नगर द्वारी राम उभा सिंधु लंघुनी, रणरागी वानरगण जाय रंगुनी, शरण येई राघवास सोडुनी मदा, शेवटचा करी विचार फिरून एकदा। वर लाभे ब्रह्म्याचा विसरुनी बला, वर लाभे ब्रह्म्याचा विसरुनी बला, पाप्या तू पीडिलेस अखिल पृथ्वीला, छळिसी तू देव नाग अप्सरा सदा, शेवटचा करी विचार फिरून एकदा। उतर विण्या गर्व तुझा ठाकला उभा, उतर विण्या गर्व तुझा ठाकला उभा, शौर्याचा सूर्य राम सैन्य ही प्रभा, जाळील तव वंश सर्व राज्य संपदा, शेवटचा करी विचार फिरून एकदा। शंख नाद ऐक देख धरणी कंपते, तुझसाठी राक्षस कुल आज संपते, अजून तरी सोड तृषा तव घृणास्पदा, शेवटचा करी विचार फिरून एकदा। अंती तरी सोड, अंती तरी सोड मूढ वृत्ती आपुली, परतून दे राघवास देवी मैथिली, शरणागत होई त्यास टाळ आपदा, शेवटचा करी विचार फिरून एकदा। स्थिर

0: राही समरी रे समय जाणुनी, स्थिर राही समरी रे समय जाणुनी, जातील तुझ राम बाण स्वर्गी घेऊनी, वाट उरे हीच एक तुझसी मोक्षदा, शेवटचा करी विचार फिरून एकदा। नातरी बल मायावी दाव संगरी, नातरी बल मायावी दाव संगरी, ज्या योगे हरिली तू राम सहचरी, वज्राप्रति भिडव बाण मेरुसी गदा, शेवटचा करी विचार फिरून एकदा। नामही तव भूमीवर कठिन राहणे, नामही तव भूमीवर कठिण राहणे, आपणेली रामकृपा सूज्ञ विभीषणे, लंकेचा भूषवील तोच नृपपदा, शेवटचा करी विचार फिरून एकदा। जा झणिजा रावणास सांग अंगदा, शेवटचा करी विचार फिरून एकदा।
1: जा झणिजा रावणास सांग।